जम्भयन्तो हिमृकज्ञे रक्षा आज्ञे सिसनेम यस्मद्यूयवन्नमीवाः तेनो अर्वन्तो हवनश्रुतो हवं विश्वे शृण्वन्तु वाजिनो मितद्रावः सहस्रसा मेधसा आता इवत्मना महो ये धनज्ञे समिथेषु जभ्रिरे वाजे वाजे वत वाजिनो नो धनेषु विप्रा अमृता ऋतज्ञाः अस्य मध्वः पिबतमादयध्वं तृप्ताया आतपथिभिर्देवयानैः आमा वाजस्य प्रसवो जागं ह्यादेमेद्या वा पृथिवी विश्वरूपे आमा गन्तं पितरा मातरा युवमा मा सोमो अमृतत्वाय गम्यात् वाजिनो वाजजितो वाजज्ञ सश्रुवाज्ञ सः बृहस्पते।